उतरे सगल बसुरे दुख रोग संताप उतरे सुने सची बाणी संत साजन पे सरसे पूरे गुरते जानी सुनते पनीत कहते पवित्र